स्वागतम सुस्वागतम सर्वमंगल मांगल्ये श्रीवे सर्वात साधि महापूर्वक शरण्यम बचे गौरी दासा सभाक्यमय नमोस्तुते रसिक्षुत्यरिचा तुम्हा सर्वांना त्रिलक्ष्मी सादर नमन स्वीकारा तुच भवागतम सुस्वागतम या पावन व भक्तिमय वातावरणामध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत रूपात दासा सभाक्यमय कार्यक्रम असणार आहे नवरात्रीच्या सन्नवरात्रीच्या मंगलक्ष्मीच्या तुच दुर्गा तुच भवानी तुच अंबा एका तुच जगदंबा तुच जीवनददानी एकच शक्ती अनेच रूपातुनी तुच जगी अवतरली तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा तर सिखो शुभारंभ करूया आजचा कार्यक्रम

0: तरसिको चालूस ठेवूया आजचा अप्रतिम कार्यक्रम
1: झाला
0: आजचा आपला सतरंग कार्यक्रमाचा या नवरात्रीला देवीकडे एकच प्रार्थना करूया प्रत्येक घरात सुख शांती आणि प्रत्येक मनात शक्ती नांदू तरसिको चालूस ठेवूया आजचा भक्तिमय कार्यक्रम काही अप्रतिम गाण्यांनी
2: भक्त देवीच्या दारी पुत्र करवीर या राक्षसांना परम पूजनीय कोल्हापूरच्या महालक्ष्मीने मर्दिनीला त्रिमुरी टेकडीवर ठार मारले उठी उठी वो माय भक्त गणांना असुरांच्या त्रासातून मुक्त केलं

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आम्ही शैलपुत्रीचा पूजा केली जाते. त्या पर्वतराज हिमालयाच्या कन्या मानल्या जातात. शैलपुत्री हे स्थैर्य, शक्ती आणि दृढ निश्चयाचे प्रतीक आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आम्ही शैलपुत्रीचा पूजा केली जाते. त्या पर्वतराज हिमालयाच्या कन्या मानल्या जातात. शैलपुत्री हे स्थैर्य, शक्ती आणि दृढ निश्चयाचे प्रतीक आहे.

पिता प्रकाश पसरू या आई भवानी या मंगल आपण आपल्या मनाथी एक दीप प्रज्वलित करूया. नकारात्मकतेचा अंधार दूर करून आशा आणि सकारात्मकतेचा प्रकाश पसरवूया. आई भवानी शरण आलो या गाण्याचा आस्वाद नक्कीच घेऊया.

शकते कारण रसिकतर संगीत प्रेमी श्रोत्यांना देवीची आरती करताना एक क्षण देवीची आचार आहे. आज मी कोणाच्या आयुष्यात प्रकाशच अनुषंगाने कार्यक्रमात कोणाला धीरे देऊ शकतो, आमची साहा दिल्याबद्दल मनापासून करण्याचे धन्यवाद. दुसऱ्याच्या आयुष्यावर भेटीच्या दीपलावणी ही सुद्धा त्या देवीची आराधना आहे. तर सिखो या पुढील आरती सहितच आपण या कार्यक्रमात संगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर सिखो लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा असावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ. Thank you.

दोनों यक्षिणी तुमचे साठी वाजता होत ते शिवचे गाणे पुढे कार्यक्रमाची संध्या होती. आशा वाटतो की तुम्ही आजचे या कार्यक्रमाचे पुरे पुढे काळजी घ्या.